0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस।
1: एमसीच्या घड्याळात दुपारचे एक वाजले आहेत.
2: स्वर तरंग,
3: स्वर तरंग.
1: रसिक श्रोत्यांना माझा विनम्र नमस्कार. आज रविवार असून सप्टेंबर महिन्याची 20 तारीख. रसिक हो, आपल्या दैनिक स्वरतरंग कार्यक्रमात आनंदी मनाने मी तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते या दुपारी AM2 रेडिओ मॉरिशसवरून. रसिक हो, 25 तारखेला अनंत चतुर्दशी आहे, तेव्हा आजच्या या खास संगीत मैफिलीत पहिल्या अर्धा तास आपण करणार आहोत भक्तीच्या सुरांना आपल्या भक्तगणांसाठी, आपल्या प्रिय बाप्पासाठी. तर चला, प्रस्तावने विलंब न लावता सुरुवात करूया गणरायाच्या चरणी एक सुंदर भावगीत अर्पण.

रसिक श्रोत्यान मघाशी सांगितल्याप्रमाणे या पहिल्या अर्ध्या तासात आपल्या भक्तगणांसाठी सादर होणार आहेत काही निवडक भक्तिगीते. भक्तीपासून भावनेपर्यंत हा सुंदर संगीत प्रवास सुरू झाली गणरायाच्या स्मरणाने. तर चला कार्यक्रमाची दुसरी भेट ऐकूया हे पुढील भक्तिगीत जसराज जोशी व सहगायकांच्या आवाजात.

रसिक श्रोत्यांनो, रविवारची दुपार म्हणजे या आठवड्याच्या धावपळीतून स्वतःसाठी काढलेला निवांत क्षण. तर चला या मधुर क्षणांना सुरांची सुंदर साथ देऊया.

श्रोते रसिक हो, गणराय म्हणजे आपल्या मनातील विश्वासाचा आधार, आपल्या मनातील हीच प्रेमळ हाक आज या सुरांमधून बाप्पापर्यंत पोचू दे. तर चला या भक्ती गीताला अधिक भक्तिमय करण्यासाठी चला ऐकूया महात्मा गांधी संस्थानांच्या कलाकारांकडून पुढील गोड गणेश भक्ती गीत. रचना आदरणीय डॉक्टर बिदन आप्पा यांची आहे.

श्रोत्यांनो, आपल्याला अख्ख्या गणपती देवाप्रती तुमची भक्ती अधिक दृढ व्हावी म्हणून सादर करीत आहोत ही धमाळ गणेश झाकरी.

0: श्रोते रसिको हो या धमाल गणेश झाकरी नंतर आता चला पुढच्या अर्ध्या तास सुरू करू या भावगीतांचा हा सुरेल प्रवास.
1: 819 किलोहर्ट्ज ये है रेडिओ मॉरिशस. रेडिओ मॉरिशस
0: स्वर तरंग कार्यक्रमाचे पहिले भावगीत रसिको हो सादर करीत आहोत सुप्रसिद्ध गायिका पालक मुछळ यांच्या सुरेल आवाजातलं हे मधुर भावगीत. श्वासातून दरवळता.

दुपार निवांत असू दे, आपले मन प्रसन्न असू दे आणि प्रत्येक क्षण रसिक हो सुरांनी भरलेला असू दे, असेच एक मधुर गीत या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत. फितूर मन या चित्रपटातून घेतलेले अनंती जोशी व हर्षवर्धन वाबे या दोघांच्या सुमधुर आवाजात.

रसिक श्रोत्यांनो, आज रविवार आहे म्हणून काही क्षण स्वतःसाठी राखून ठेवा. पुढील गीत सादर करीत आहोत अमित राज, आदर्श वैशाली, सिद्धार्थ रिंकू व समूहाच्या आवाजात. तर चला या पुढील मधुर गाण्याचा आनंद घेऊ.

संगीत प्रेमी श्रोत्यांनो एमबीसीच्या घड्याळात दुपारचे पावणे दोन वाजले आहेत. चालू करीत आहोत आपला संगीतमय कार्यक्रम. या पुढील मधुर गाण्याने इश्क पिरमान रंगलय. केवल वालांज स्नेहा महादेक सुनाली सुनावणे व सहगायकांच्या सुस्वरात

Dulcara, Dulcara, Dariacha Raja, Sangeet Premi Shrotyano, Hello Priya Kolegi, Tapanekat Hota, Hemant Kumar, Sar Samrat Nilata Mangeshkar, Sagai Kancha Vasat, Pahata Pahata, Sar Taranga Karikramacha Shivat Parint, Ami Pochlu Ahot, Tariya Karikramachi Samapti Karnyasathi, Ami Vajvit Ahot, Bucket List, Chitrapatatun Ghetlele, He Gaana. यानिवांत रविवारच्या दुपारी आपल्या सोबतीला राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपली दुपार आनंदी, प्रसन्न आणि सुरेल जावो ही सदिच्छा. शुभ संध्याकाळ व नमस्कार.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर रजनी गंधा।
2: नमस्कार श्रोतृ श्री सुबता प्रहत्य रेडियो मॉरिशस वर आणि रजनीगंधा कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतृनो, आशा करतो की तुम्ही सगळेजण ठीक आहात, सुरक्षित आहात। आज श्रोतृनो रविवार आहे, आरामाचा दिवस आहे, आज आनंदाचा दिवस आहे। आज तेव्हा आनंदाने कार्यक्रमाची सुरुवात करूया।

बाप्पा आले आहेत आता फक्त आरतीत नाही तर प्रत्येक हसण्यात, प्रत्येक आनंदात आणि प्रत्येक मनात त्यांची उपस्थिती जाणू दे, दुःख दूर होऊ दे, सकारात्मकतेने घर भरून जाऊ दे आणि बाप्पाच्या आशीर्वादाने प्रत्येक दिवस सुंदर होऊ दे. गणपती बाप्पा मोरया. तेव्हापासून आमची साथ देत राहा. काही गणेश गीतांनी कार्यक्रम रंगत आहे. या क्षणी ऐकूया नेक्स्ट गणेश गीत, याचा आस्वाद घ्या.

श्रोतनो या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत ते शेवटचे गाणं पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या आपली, पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.